0: नमस्कार मंडळी, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जीवाचा प्रश्न. गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजचा भाग सुरू व्हायच्या अलीकडे एक तुम्ही एक ट्यून ऐकली, त्याच्यावरनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं वाद्य आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ही ट्यून जी तुम्हाला मी ऐकवली ती जनरली एखाद्या रिसेप्शन मध्ये किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये बरेचदा ही ट्यून आपण ऐकतो. ही ट्यून ज्या वाद्यांनी वाजवलेली आहे ते वाद्य म्हणजे सॅक्सोफोन. आज आपण सॅक्सोफोन आणि इतर विंड इन्स्ट्रुमेंट संदर्भातली माहिती ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. तत्पूर्वी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1950 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका अमेरिकन चित्रपटामधल्या गाण्यावर आधारित होते. नंबर दोन, 1984 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती. नंबर तीन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली दोन भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. असे बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागाला. स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: ताई. आज आपण सॅक्सोफोन ह्या विषयावरती तसेच विंड इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर सॅक्सोफोन त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण ना स्वरसंध्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची माहिती घेतोय. त्या वाद्यांचा म्युझिक थेरपीत कसा वापर करता येईल यावरही चर्चा करतोय. सध्या आपण बघतोय सुशीर वाद्य म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट. त्यातले सनई, हार्मोनियम, बासरी आणि माउथ ऑर्गन याची माहिती आपण आधीच घेतली आणि त्यांचा वापर केलेली बॉलिवूड मधली गाणी पण ऐकलीत. आता वळतोय आपण काही विदेशी विंड इन्स्ट्रुमेंट कडे. तर सॅक्सोफोन हे पितळ्याचं म्हणजेच ब्रासचं एक वाद्य आहे. याचा थोडासा शंखासारखा असाही आकार असतो. याला एका बाजूनी तोंडानी हवा फुंकायचं टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला कर्णा किंवा स्पीकर सारखं उघडं तोंड असतं. याच्यावरती अनेक छिद्र असून त्यावर कीज म्हणजेच बटन असतात. वाजवणाऱ्याच्या बोटांनी हवी ती छिद्र उघड झाक करून त्यातून हवे ते स्वर काढता येतात. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाद्य आहे पण अतिशय लोकप्रिय आहे. ऋषी, याची अजून माहिती आपण घेऊया, पण त्यापूर्वी एखादे मस्त गाणे होऊन जाऊ दे ना.
0: नक्कीच, आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. श्रोतो, 1950 साली रमेश सैगल दिग्दर्शित हिंदी गुप्तहेर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होते समाधी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणं 1945 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटामधल्या एका गाण्यावर आधारित होते. चित्रपटाचे नाव होते डॉल फेस आणि गाणे होते चिको चिको फ्रॉम पोर्टो रिको. गाणं ऐकवणारच आहोत. आधी आपण इंग्लिश झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणं ऐकवणार आहोत. चला तर मग ऐकूयात. हिंदी गाण्याचे बोल होते गोरे गोरे ओ बाके छोरे. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गीत.

0: ऋषी, खूप छान गाणं ऐकवलंस. सॅक्सोफोनचा मूड आहे ना, तो एकदम ऊर्जा म्हणजेच एनर्जी देणारा. त्यामुळे असं दिसते की या वाद्याचा उपयोग रॉक अँड रोल किंवा बँड किंवा ऑर्केस्ट्रा यात भरपूर केलेला आहे. आणि यावर तुटक तुटक असा आवाज न येता सलग दीर्घ मेलोडियस असा सूर पण निघतो. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकलमध्ये पण सॅक्सोफोन भरपूर वापरला जातो. तसंच देशभक्तीची गाणी, सैन्याचे किंवा पोलिसांचे बँड यात पण हे वाद्य भरपूर दिसते. ऋषी, तुला तो सीन आठवतोय ज्यात अमिताभ बच्चन एक बँडच घेऊन येतो आणि स्वतः त्या बँडच्या समोर नाचत नाचत आपलं प्रेम जाहीर करतो?
1: हो, गाणं लगेच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ते गाण्याचे बोल होते, दे दे प्यार दे शराबी या चित्रपटामधलं. पण आपण आता ह्या चित्रपटामधलं दुसरं गाणं, ते पण अतिशय सुरे गाणं, त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्सोफोनचा वापर बऱ्यापैकी केलेला आढळलेला आहे. तर दुसऱ्या गाण्याकडे आता वळतो. श्रोतो, 1984 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शराबी. शराबी या चित्रपटाची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती आणि त्या चित्रपटाचे नाव होते आर्थर. पुढे 1985 साली शराबी चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये नी थांडा कनिके या नावाने रिमेक करण्यात आला होता. 32व्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये फक्त किशोर कुमार यांनाच 4 गाण्यांसाठी गायक नामांकन मिळाले होते आणि त्याच किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, इंतहा हो गई इंतजार की. चला तर मग ऐकूयात शराबी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: तरी जशी आपण आपली प्राचीन वाद्य बासरी असेल सनई असेल हार्मोनियम म्हणजेच पेटी असेल अशी भारतीय वाद्य श्रोत्यांना ऐकवली. सेक्सोफोन सुद्धा प्राचीन वाद्य आहे का?
1: खूप प्राचीन नाहीये, हे साधारण 1840 सुमाराला बेल्जियम मधले वाद्य घडवणारे कलाकार अॅडॉल्फ सॅक्स यांनी तयार केलं. नंतर त्यात सुधारणा होत होत गेली आणि आजचं रूप आपल्याला ते दिसतं. याच्या जोडीने क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही वाद्य पण खूप मेळ पावतात. मेळ पावतात म्हणजे हे कॉम्बिनेशन कानांना खूप छान वाटतं, त्यामुळे अनेकदा ही वाद्य एकत्रितपणे वाजवली जातात. त्याला म्युझिकल हार्मनी असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक वाद्य वाजवून ऐकणाऱ्यांच्या मनावर खास परिणाम साधला जातो. जसं बार बार देखो मध्ये पहा ना, एकाच वेळेला क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट हे तिन्ही वाजवलंय आणि शिवाय मस्त रिदम म्हणजे ताल पण आहे. म्हणजे गाणं ऐकता ऐकता आपण पायाने कधी ताल द्यायला लागतो, जणू मनातल्या मनात आपणही नाचतच असतो, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान सुरेख माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहात. श्रोते हो, आता आपल्या आजच्या भागात वेळ झालेली आहे तिसरे गाणे ऐकायची. ताईंनी मगाशी बोलता बोलता गाण्याचे बोल तुम्हाला सांगितलेलेच आहेत. श्रोते हो, 1962 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतंय चायना टाऊन. आणि ह्याच चित्रपटाचा 1968 साली तमिळ भाषेमध्ये कुडी वृद्धा कोयल या नावाने, तर 1959 साली तेलुगू भाषेमध्ये भाले थमुंडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. प्रेम नसीर यांच्या 1981 सालच्या थिकली हा मल्याळम चित्रपट देखील या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामधल्या गाण्यांचा भारतीय लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडला नाही, परंतु काही निवडक गाणी मात्र घोषित करण्यात आली. त्यापैकी एक गाणे आपण आता ऐकणार आहोत, जे गाणं लोकांच्या अजूनही लक्षात आहे. ऐकूयात गाणं बार बार देखो चायना टाऊन या चित्रपटामधलं.

0: नावे घेतली, त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो, प्राचीन काळी जसं की शीळ किंवा शिट्टी, नंतर प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख याच्यातून फुंकर मारून आवाज काढणे किंवा मधुर ध्वनी काढणे हे कधीतरी लक्षात आलं असेल, आणि हळूहळू प्रयोग करत करत विंड इन्स्ट्रुमेंट बनली असतील असं मानलं जातं. आपल्याकडे जशी सनई असते ना, तशीच पाश्चात्य देशातली ही क्लॅरिनेट. ती धातूची असते. दे दे प्यार दे मध्ये पण बँडमध्ये मध्यभागी क्लॅरिनेट वाजवणारा कलाकार आपल्याला दिसतो. तसंच गोमू संगतीनं या गाण्यातही क्लॅरिनेट ऐकू येते.
0: ताई, श्रोत्यांना गोमू संगतीने हे गाणं ऐकायचं का?
1: हो जरूर.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, मराठी चित्रपटामधील गीत हे मराठी भावगीत इतकंच लोकप्रिय आणि अजनमर आहेत. अनेक चित्रपटांमधील गीत आजही आपल्याला बोरर पाडतात. असंच एक गीत खेळ सावल्यांच्या या चित्रपटामधलं. हे गीत मराठी रंगभूमीवर लोकप्रिय कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यामागचा एक गमतीदारक किस्सा आहे. झालं असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांना एक नायक आणि नायिकेमध्ये थोडं खटाळ गाणं हवं होतं. मग ते काही चित्रपटाच्या गोष्टींसोबत काहीच मेळ खाणार नव्हतं, पण म्हणून त्याचा आशय किंवा चाल मनसोक्त निवडायची सोय होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक चाल आधीच बनवून ठेवली होती आणि ती दिग्दर्शकांना भावली आणि ती चाल त्यांनी लगेच वापरली. श्रीकांत मोघे यांचे शब्द आणि हेमंत कुमार आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेलं हे गाणं अजरामर केलं. चला तर मग ऐकूयात गाणं गोमू संगतीनं.

श्रोतो आपण टाईमकडनं याच वाद्यांसंदर्भातली माहिती आणि 1964 साली वर्ष झालेला हिंदी चित्रपटातला असं कोणतं गाणं होते जे देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झाले याच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला सांगणार आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम स्वरसंध्या फक्त आणि फक्त FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: मी डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, आपण आतापर्यंत बरेच मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवलीत आणि मला पुढचा प्रश्न मला आता असा विचारायचा आहे तुम्हाला की ट्रम्पेट हे मगाशी आपण उच्चारला तर त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
3: हो, आपण विंड इन्स्ट्रुमेंट्स बघतोय आणि ट्रम्पेट विषयी थोडी अधिक माहिती सांगायला मला आवडेल। ट्रम्पेटमध्ये पण हवा फुंकण्यासाठी एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूनी सर्वांना आवाज येण्यासाठी एक कर्णा किंवा स्पीकर सारखी उघडी बाजू आहे। याला पण कॉईल सारखं वळण घेणारा पाईप असतो आणि स्वर काढण्यासाठी छिद्रे आणि बटणे ही असतात। पण सॅक्सोफोनचा गोड मेलोडियस आवाज येतो तर ट्रम्पेट, बिगुल, शँक अशी जी फुंकर मारून वाजवण्याची वाद्य आहेत त्यांचा थोडासा मोठा तुतारी सारखा थोडासा बझिंग साऊंड ज्याच्याने भरपूर एनर्जी वाढते असा आवाज येतो।
2: अच्छा, मग ताई मला तुम्ही एक सांगा की आपण जसं आपण स्वरसंध्या या मालिकेत आपण म्हणतोय की आपण वाद्यांची माहिती पण आपण लोकांना देतोय श्रोत्यांना देतोय आपल्या त्याचबरोबर ही वाद्य आपल्या म्युझिक थेरपी पॉइंट कशा पद्धतीने वापरले जातात याची पण आपण माहिती आपण श्रोत्यांना देतोय। तर आज आपण जे सॅक्सोफोन हे वाद्य घेतलेलं आहे ते वाद्य हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगाल का?
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते। तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते। कसं आहे ना, बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात। हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे किंवा वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते सगळं करायला मुभा असते। आज आपण जी वाद्य चर्चेला घेतलीत ती प्रामुख्याने बँड वर्गातली वाद्य आहेत, त्यामुळे आळस टाकून काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या दुःखांचा बागुलबुवा न करता मनाची उभारी उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा छान वापर करता येईल। तसंच लहानपणी पहा, लग्नाच्या बँडमध्ये वाजवलेलं एखादं वाद्य मोठेपणी आपण जेव्हा खरं वाजवत असू तेव्हा अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना तयार होईल, नाही का? आणि उत्साह किती वाढेल। त्यामुळे अनेकांना सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट ही वाजवण्याची उत्सुकता असते। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखाने कोलमडलेल्या माणसाचा श्वास हा खूप उथळ वरवरचा असा असतो, नाही का? मग विंड इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं काय की ते वाजवताना छातीत भरपूर हवा भरून घ्यायला लागते, त्यामुळे तात्पुरता का होईना लांब श्वास घ्यायची त्यांना संधी मिळते आणि सवय लागते। त्यामुळे कोणाला ही वाद्य वाजवायला शिकायची असतील तर नक्कीच प्रोत्साहन दिलं जातं।
2: वा ताई, तुम्ही खूप सुरेख माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचलेली आहे। श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या ह्या भागातलं पाचवं गाणं तुम्हाला ऐकवायचं। 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते लीडर। व्यावसायिक दृष्ट्या कमी कामगिरी ह्या चित्रपटाने केली पण या चित्रपटामधलं रफी साहेबांनी गायलेले एक गाणं आहे जे देशभक्तीपर गीतासाठी म्हणून प्रसिद्ध झाले आणि तेच गाणे आता आपण ऐकणार आहोत। कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत अपनी आझादी को हरगिज मिटा सकते नहीं।

0: ताई मला आठवलं की एखाद्या गोष्टीची जोरदार तयारी सुरू झाली की त्याचा बिगुल वाजला असे म्हणतात, किंवा सैन्याने रणशिंग फुंकले, तुतारीच्या आवाजाने रक्त सळसळले असे शब्द आपण वापरतो. संगीत कसे आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे हे पुन्हा जाणवले. क्लॅरिनेट, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट एकत्रित वाजवले आहेत असं अजून एखादं गाणं आहे का हो?
1: आपण मगाशी बार बार देखो ऐकलं ना, त्यात पण अनेक वाद्यांचा सुमेळ म्हणजे हार्मनी होतीच. पर्दा है पर्दा ही सुप्रसिद्ध कव्वाली आठवते का? तसंच बचना ए हसीनो हे ऋषी कपूरचं प्रसिद्ध गीत, त्यात पण अनेक वाद्यांचा असा सुमेळ आहे. त्याच्यामध्ये ही सगळी वाद्य आपल्याला ऐकायला मिळतात. ज्याला झडझडून कामाला लागायचं आहे, ज्याला कम्फर्ट झोन मधून किंवा आळसातून बाहेर काढून पुन्हा ऍक्टिव्ह करायचंय, त्याच्यासाठी ही बँड प्रकारातली गाणी खूप मदत करतात. आता पुढचं आपण जे गाणं ऐकतोय ना, त्याच्यात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट तसंच सुरुवातीला अकॉर्डियन पण आहे. आठवते का आपण हार्मोनियम सोबत अकॉर्डियनची पण थोडी माहिती घेतली होती? अकॉर्डियन सुद्धा विंड इन्स्ट्रुमेंटच आहे आणि शिवाय तालासाठी ड्रम्स पण आहेत या गाण्यामध्ये. ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवता येईल का?
0: नक्कीच. श्रोते, 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होत ब्रह्मचारी. त्याच चित्रपटाचे नंतर 1970 साली तमिळ भाषेत एंगा मामा या नावाने आणि 1981 साली तेलुगू भाषेत आ देवडू मावय्या ह्या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या संदर्भातला एक किस्सा असा आहे की संगीत अभ्यासक आणि चित्रपट तज्ञ राजेश सुब्रमण्यम यांच्या मतानुसार ह्या गाण्याची धून आधी नाकारली गेली होती. जयकिशन यांनी ही धून शमी कपूर यांना हॉटेल गेलॉर्ड मध्ये ऐकवली. कपूर यांना ही धून खूपच आकर्षक वाटली आणि त्यांनी दिग्दर्शक गप्पी सोनी यांना ब्रह्मचारी मध्ये हे गाणं समाविष्ट करण्याची सूचना केली आणि हे गाणं चित्रपटाचं एक आकर्षण ठरले. हे गाणे लता दीदींनी गायले आहे असे मानले जाते, परंतु हे गाणे गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. कदाचित श्रोत्यांना लक्षात नाही आलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. ऐकूयात हे सुरेखचं गाणं. गाण्याचे बोल आहेत आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर. ब्रह्मचारी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तरी आतापर्यंत आपल्याला असं लक्षात आलं की हे जे वाद्य आहेत ही सगळी जी वाद्य ती प्रामुख्याने बँड वर्गातली आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. पण ह्यात तेवढाच एकच मूड असतो का हो या गाण्यांमध्ये का वेगळ्या प्रकारची पण गाणी म्हणतात?
1: हो, एकच मूड असतो असं मात्र नाही, कारण या वाद्यामध्ये सगळे स्वर वाजवता येतात. शिवाय आवाज मोठा जरी काढता येत असला तरी गोड सुमधूर स्वर पण काढता येतोच. आता हेच गाणं पहा ना, सुहानी रात ढल चुकी किंवा आने वाला पल जाने वाला है. आता याच्यात काही ऑर्केस्ट्राचा मूड नाहीये आणि ऐकणाऱ्याला त्या गाण्यातला अगदी गोडवा हा जाणवतोच.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, 1979 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गोलमाल. ह्या चित्रपटाचं 1981 साली थिल्लू मुल्लू तमिळमध्ये आणि 1990 साली आसे गोब्बा मिसे गोब्बा असं कन्नड मध्ये आणि 1995 साली सिवालन मेनन मल्याळम मध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती. गोलमाल या चित्रपटाच्या संदर्भात एक किस्सा असा आहे की ऋषिकेश मुखर्जी यांनी आधी या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सर्वप्रथम रेखा यांची निवड केली होती, पण नायकाचा मुख्य आधार असलेल्या चित्रपटात ते एका प्रतिभावान अभिनेत्रीला वाया घालवायची असे मुखर्जी यांना वाटले होते. म्हणून त्यांनी रेखा यांच्या जागी बिंदिया गोस्वामी यांना प्राचारण केलं आणि हा पुढचा संपूर्ण चित्रपट 40 कामकाजाच्या दिवसात शूट करण्यात आला होता. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गीत गोलमाल या चित्रपटामधलं आने वाला पल जाने वाला है.

0: श्रोतो तुम्हाला आमच्या बरोबर संपर्क साधायचा असेल तर मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला सांगतोय 7414999185। मोबाईल क्रमांक पुनश्च सांगतो 7414999185। श्रोतो कार्यक्रमातलं शेवटचं गाणं खूप छान, तुम्हाला पण हे नक्कीच आवडेल। श्रोतो 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं दिल अपना और प्रीत पराई। मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमधले जितकी काही अभिनय केले त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय आहे असे मानले जाते। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे ह्या चित्रपटामधले हिट गाणे आहे। हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स आर सील या गाण्यावर आधारित आहे। श्रोतो गाण्याचे बोल आहेत अजीब दास्तान आहे। चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी आता सोडून चाललोय। अशाच रोचक गोष्टी, वेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि गाण्यांचं पुढच्या भागात तुम्हाला भेटायला आम्ही पुनश्च येऊ। तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। धन्यवाद।

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अहो ऐकलत का?
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजी जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना सुवर्ण संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिकांच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज प्रयोग क्रमांक 169 आणि ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस अर्थात 31 ऑगस्ट 2025। 17 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला अतिवृष्टीमुळे आपला अलकची झलक हा कार्यक्रम होऊ शकला नाही। अनेक अलककार मित्रांनी अलक प्रेमी रसिक श्रोत्यांनी फोन करून तब्येतीची काळजी केली, त्याचबरोबर अनेकांनी काही हरकत नाही, आम्ही समजून घेऊ, आम्ही जुना कार्यक्रम ऐकू असं म्हणून त्या ठिकाणी प्रेम व्यक्त केलं, आपुलकी व्यक्त केली, यातच सर्व काही सामावलेलं आहे। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, बऱ्याच जणांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे, त्याच्यामुळे मन पुलकित झालंय, मन आनंदित झालंय, मन सुखावलेलं आहे। म्हणजे या रणरणत्या उन्हामध्ये पावसाळ्याच्या संततधार आणि अगदी त्या ठिकाणी अंग शिंकरून घेणाऱ्या म्हणजे अंग त्या ठिकाणी आकसून घेणाऱ्या थंडीमध्ये सर्व ऋतूंमध्ये जर कोणता त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला मदत करत असेल तर तो म्हणजे विघ्नहर्ता गणेश अर्थात गणपती बाप्पा मोरया। चला जातपात विसरूया आणि जोर जोरात म्हणूया गणपती बाप्पा मोरया। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, अगदी मनापासून सांगतो या गणपती बाप्पाच्या आगमनामुळे मन प्रसन्न झालंय आणि पुन्हा एकदा 2 आठवड्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर कार्यक्रम करतोय, तोही मंडपात आपल्या मखरात बाप्पा विराजमान झालेले असताना, म्हणून माझं मन आणखीन आनंदाचं उधाण आल्यासारखं झालंय। घरोघरच्या बाप्पांचं कदाचित विसर्जन झालं असेल 1.5 दिवस 5 दिवस, पण अर्थातच मोठे मोठे म्हणजे 10 दिवसाचे 12 दिवसाचे गणपती बाप्पा अजूनही मकरात असणार, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळेच आनंदात आहोत। चला तर याच आनंदाची भरारी घेऊ आणि ऐकू साहित्याची गगनभरारी साहित्य समूहाच्या आलं, ज्या जवळजवळ पाऊण महिन्यापासून आपल्याकडे तशाच पडून आहेत आणि त्या संस्थेचे समूह प्रमुख संस्थापक आहेत डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रमुख आहेत सुविधा जाधव आणि साहित्याची गगनभरारी साहित्य समूहाच्या अलक आपल्यापर्यंत पाठवल्यात अलककार सौ वृषाली पाटील कर्नाटक कोगनळी येथून। अलक वृषाली पाटील यांचीच अलक घेऊ आणि आपण साहित्याची गगनभरारी साहित्य समूह यांच्या अलक 31 ऑगस्ट 2025 कार्यक्रमात घेऊ आणि कार्यक्रमाची सुरुवात करू। ऐकूया अलकर वृषाली काय लिहितात। सावकाश जा, या आईच्या वाक्याकडे दुर्लक्ष करून ती भरधाव वेगाने निघाली। पुढे अपघाती वळण आहे, ही वळणदार आणि ठसठशीत अक्षरातील पाटी देखील तिच्याकडून दुर्लक्षित झाली आणि वळणाने त्याचे काम केले। अलकर वृषाली, आईने लावलेलं वळण जर तिने लक्षात घेतलं असतं तर ती सरळ मार्ग प्रवास करत राहिली असती, वळणावळणांचा प्रवास सुद्धा तिचा सरळ झाला असता आणि अपघात टळला असता। आईचं वाक्य सावकाशा, काश उसने सुना होता तर ही वेळ आली नसती, हा प्रसंग आला नसता आणि पुढे अपघाती वळण आहे। इतकं ठसठशीत लिहिलेलं असताना सुद्धा आपण जर त्याच प्रकारचा व्यवहार पुन्हा करतोय तर नक्कीच अपघाताचं वळण आपल्या आयुष्यामध्ये येणं स्वाभाविक आहे, पण येऊ नये असं मला वाटतं। साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाची पुढची अलक आहे जी आपल्यापर्यंत आली आहे अलककार राजश्री सुहास जाधव पुणे यांच्याकडून। अलक राजश्री लिहितात सुख। अगं, ह्या एवढ्याशा खोपटात तुम्ही इतकी माणसं कशी काय राहता? तुम्ही दोघे माझ्यासोबत घरी चला, आनंदात राहशील तिकडे, ती म्हणाली। जिथे माणसंच एकमेकांसाठी नाहीत तिथे येऊन काय करू मी, तूच माझ्या गोकुळात येऊन राहू शकतेस. ती उत्तरली, अलक का राजश्री, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा, कारण आपलं ते आपलं असतं, आपलं सोडून आपण दुसऱ्यांकडे जावं का हा प्रश्न आहे. उलट तूच माझ्याकडे राहायला ये, यातून माझ्या घरात किती सुख आहे, माझ्या घरात किती समाधान आहे आणि मी किती आनंदी आहे हे त्या तिने सांगितलं. आणि मला वाटतं सुख हे नेहमी मानण्यात असतं. अतिशय सुंदर, आणि तुम्ही गगनभरारी साहित्यिक समूहामध्ये आहात, याचा अर्थ तुम्ही सुखातच आहात. चला तर ऐकूया अलंकार विजय चिंचुरे इंदौर येथून काय लिहितात. वळण, सरळ रस्ता, घाटातील रस्त्याला बोलला, किती रे वळणा वळणाचा आहेस तू, त्यामुळे अपघात होतात. मी सर्वांना शिखरावर पोहोचवण्याचे काम करत असतो. तो उत्तरला, वा वा वा वा वा, अलंकार विजय, विजय असो तुमचा, छान. म्हणजे चिंचोटा मार्ग असा आम्ही म्हणतो, तो मार्ग घाटातील रस्त्यातून जातो किंवा घाटमाथ्यातून जातो, पण तो शिखरावर पोहोचवतो आणि शिखरावर यश मिळालेले पोचतात. म्हणजे सरळ रस्ता सोडून तुम्ही अशा वेगवेगळ्या वळणावळणांच्या रस्त्याने गेलात, म्हणजेच तुम्ही जर त्या ठिकाणी काट्याकुट्यांचा रस्ता पार केलात, म्हणजेच तुम्ही संकटांचा रस्ता पार केलात, तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत, तर नक्कीच तुम्ही जिंकू शकाल. किती दमदार विचार या अलकमधून मांडलाय, खूप सुंदर. साहित्याची गगनभरारी या समूहातील पुढच्या अलककडे वळूया, जी पुणे येथून पाठवले अलककार भक्ती काळे यांनी. अलककार भक्ती लिहितात, एक क्रोधाचा क्षण आणि तो गजाड झाला संस्कार. पण तिथेही त्याचे मूळ संस्कार गप्प बसू देईनात. तो रोज एक बोधपूर गोष्ट कैद्याला सांगू लागला. शेवटी परिसंस्पर्शाने लोखंडाचे सोने झालेच. वा अलककार भक्ती, भक्ती करावीशी वाटते तुमच्या अलकची, खूप छान. म्हणजे भक्तीभावाने मी एक गोष्ट सांगू इच्छितो, संस्कार हे कोणत्याही जगातल्या मॉडेलपेक्षा कारपेक्षा नक्कीच उचित असतात. म्हणून अमेरिकन लोकांकडे कार असतील, आपल्याकडे मात्र संस्कार आहेत, जे दो आंखे बारा हात सारखे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी आपण अगदी सहज एखाद्यामध्ये कायापलट करू शकतो संस्कारांच्या जोरांवर. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलक नीता देठे मुंबई माटुंगा येथून लिहितात साहित्यिक गगनभरारी साहित्य मंचाच्या वतीने. त्या लिहितात, संस्कार हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून ती माहेरी निघून आली, पण हे आपल्या संस्कारात बसत नाही म्हणून काहीतरी तडजोड करून तिला पुन्हा सासरी पाठवलं गेलं. काही दिवसातच नवविवाहितेची आत्महत्या अशी बातमी वृत्तपत्रात छापून आली. अलकर नीता, संस्कार कमी पडले का? की कमी पडले म्हणून नव्हे, तर आपल्या संस्कारात बसत नाही म्हणून तिने आत्महत्या केली. पण आत्महत्या करणं हे तरी संस्कारात बसतं का? कुठल्याच आई वडिलांनी कधीच हे शिकवलेलं नसतं. उलट नवविवाहितेला जाताना ते संस्कार शिकवतात, म्हणजे त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट शिकवतात, तडजोड शिकवतात. मला वाटतं हे अत्यंत महत्वाचे शब्द असतात, हे अत्यंत महत्वाचे संस्कार असतात, आणि आपण तेच संस्कार घेऊन पुढे मार्गक्रमण करत असतो. आपण तसंच करायला हवं होतं असं माझं एकदम बावळ्याचं गबाळ्याचं असं मत आहे. चला तर ऐकूया पुढची आलं, गगनभरारी साहित्यिक मंच यांच्या वतीने पाठवली आहे, साहित्याची गगनभरारी साहित्य समूह यांच्या वतीने पाठवले निशब्द मिया टोपण्णामध्ये लिहिणारे भांडू मुंबई येथील अलंकार वैभव पटावले. अलंकार वैभव लिहितात, संस्कार या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुरू झाला होता. त्यातील एक स्टेजवर येताच प्रमुख अतिथींनी त्याला सन्मानित केले. फोटो घेताना त्यांचा हात तिच्या खांद्यावर येताच ती मी संस्कारी मुलगी आहे असं म्हणत खांद्यावर ठेवलेला हात तिने खाली घ्यायला लावला. अलंकार वैभव, वैभव आहे तुमच्या प्रतिभेमध्ये, आणि निशब्द झालो मी तुमची अलक ऐकल्यानंतर. म्हणजे खरंच स्त्री किती संस्कारशील झालेली आहे, किंवा स्त्री त्या ठिकाणी किती बिंधास्त झालेली आहे, किती त्या ठिकाणी म्हणजे तिला तिच्या मर्जीविरुद्ध केलेली कोणती गोष्ट ही अत्याचार वाटते, संस्काराच्या विरोधात वाटते, आणि हा संस्कार मला आवडला. आणि त्या मुलीला मानाचा मानाचा मानाचा मुजरा खरंच प्रत्येक मुलीने घ्यावा असा संस्कार मोती आहे. चला तर ऐकूया पुढची अलक, जी आपल्याला पाठवले साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूह ज्यांच्या अलक संकलित केलेल्या आहेत अलककार वृषाली पाटील यांनी. पुढची अलक आहे जीत, अलककार जीत मगरे कराड. अलककार जीत लिहितात, घटस्फोटानंतर ती तिचं राहिलेलं सामान घ्यायला परत त्याच्याकडे गेली असताना बालकनीतल्या प्राजक्ताकडे पाहून तो म्हणाला, तू गेल्यापासून तोच हल्ली माझा सोबती. तिने प्राजक्त सोबत घेतला व ती निघाली. सहज तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मलाही सोबती मानलं असतंस तर ही वेळ आली नसती. वा वा अलंकारजीत, प्राजक्ताच्या फुलांसारखा सडा पडला संस्कारांच्या तिच्या अंगणात आणि तिच्या अंगणातला सुगंध त्याच्या नाकात पोचला. फक्त उशीर झाला होता ते जीवन सुवासिक करण्यासाठी. उत्तम अलक आहे, मस्त मांडणी आहे, खूप छान रचना आहे. धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया साहित्याची गगनभरारी साहित्य समूहाच्या पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अहिल्यानगर येथून अलककार स्वप्नाली माधव कुलकर्णी यांनी. अलककार स्वप्नाली लिहितात, सुख आपला मुलगा सुखात राहावा म्हणून त्यांनी पत्नीच्या निधनानंतर परत लग्न केलं नाही. मुलगी नसल्याची खंत सुनेने खूप प्रेम देऊन कमी केली. सासऱ्यांच्या रूपात ती आपल्या नसलेल्या वडिलांना रोज पाहत होती. वा वा वा अलककार स्वप्नाली, आवडली मला अलक. नातं असंच असतं, नातं असं असावं, तरल भावनात्मकता असावी त्या नात्यात. आणि खरंच त्याने जो काही निर्णय घेतला सुनेने तो निर्णय अगदी 100% योग्य होता हे दाखवून दिलं. मला वाटतं मानाचा मानाचा मुजरा या अलकला. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूह संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र तिके, समूह प्रमुख सुविधा जाधव आणि अलक पाठवणाऱ्या अलक संकलन करणाऱ्या संकलिका अलका सौरुशाली पाटील कर्नाटक कोगनोळी यांच्या मेहनतीला दाद द्यावी तितकी कमीच आहे. यांचे श्रम जेवढे त्या ठिकाणी लक्षात घ्यावे तेवढे कमीच आहेत आणि त्यामुळेच त्या ठिकाणी एकापेक्षा एक छान अलक आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. ऐकूया पुढची अलक जी पाठवले मुंबई येथून अलका प्रियांका तट्टे. अलका प्रियांका लिहितात, लहानपणी जगाची काळी बाजू पाहिलेल्या तिने तेव्हाच एक निर्णय घेतला होता. नियती घडत नसते तर तिला घडवायचं असतं, हवं तसं बदलायचं असतं म्हणत तिने आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं होतं. आज ती तिकडे उभी होती जिथे तिच्या आयुष्यात कुठलंच वळण उरलं नव्हतं. अलका प्रियांका, खरंच आयुष्यात असं होऊ शकतं का की कुठलंच वळण उरलं नाही? आपण मला वाटतं वळणांवर असतो, वळणांवर असल्यानंतरही आपण सरळ मार्गी प्रवास करू शकतो हेच तुम्हाला सांगायचं आहे का? वळण उरलं नव्हतं असं जर आपण म्हटलं तर वळणचा दुसरा अर्थ संस्कार उरले नव्हते असा घ्यावा का? वळण उरलं नव्हतं म्हणजे संकट उरली नव्हती असा अर्थ घ्यावा का? खरंच तिने मात्र त्या ठिकाणी काळी बाजू पाहिली, अर्थात काळ्या बाजूतून तिने पांढऱ्या शुभ्र स्वच्छ बाजूकडे आली असती. कदाचित तिला वळणं सापडली असती पण वळणावर फक्त त्या ठिकाणी सुंदर सुंदर गोष्टीच दिसल्या असत्या असा विचार आपण करू शकतो. तुम्ही अलक अप्रतिम लिहिलेत म्हणजे सगळेच तुम्ही अलक अप्रतिम लिहिताय, छान लिहिताय आणि या छान छान अलकमुळेच कार्यक्रम रंगतदार होतो, बहारदार होतो. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. साहित्याची गगनभरारी साहित्यिक समूहाचे संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र तिखे, समूह प्रमुख सुविधा जाधव आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच लाडक्या रेडिओ निवेदिका, रेडिओ जॉकी अलका सौरुचारी पाटील कर्नाटक कोगनोळी, मनपूर्वक धन्यवाद. चला अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अशाच एका समूहाकडे वळूया ज्याचे संचालक आहेत वैभव वटावले, ज्यांची अलग आपण नुकतीच घेतली. अलक उपक्रमाचे संयोजक अलककार विशाली जोशी, अलककार वैभव भटावले. अलककार वैभव भटावले आणि अलककार विशाली यांनी जरी अलक संकलित केल्या असल्या तरी रेडिओ पुणे आवाजपर्यंत अलक पाठवल्यात. विश्व लेखकांचे साहित्य मंच यांच्या वतीने अलककार विशाली पाटील, अलककार विशाली तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. अलककार विशाली यांनी पाठवलेल्या विश्व लेखकांचे साहित्य मंच यातील पहिले अलक घेऊया. अलककार स्वाती पाटील, स्वागम स्वागम धरा लातूर. अलककार स्वाती लिहितात, खूप वर्षांनी ते दोघं एकमेकांसमोर आले. माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगायचे होते पण तू नकार देशील म्हणून कधी सांगितलेच नाही. सांगितलं असतं तर आज मी समोर नाही तुझ्या सोबत उभी असते. ती हळूच फुटफुटली. वा वा अलककार स्वाती, मी नेहमी म्हणतो स्वाती नक्षत्र. आणि खरंच आहे, नक्षत्रासारखीच अलक आहे. वेळेत सगळी कामं झाली पाहिजेत, वेळेत कामं झाली नाहीत तर वेळ निघून जाते आणि आपल्या हाती फक्त धुपाटणं राहतं, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही. एकापेक्षा एक सुंदर दमदार विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडत असता. सगळेजणच त्या ठिकाणी छान छान विचार मांडतात आणि श्रेय मात्र आरजे जगदीशला देतात. मी फक्त सादर करतो. गेल्या 2 आठवड्यापासून आपण अलकची झलक कार्यक्रम घेऊ शकलो नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. पण हा कार्यक्रम 169वा आहे, आपण भरारी घेतोय. लवकरच आपण अनच्छेजनक कार्यक्रमाच्या 5व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला 175 आकडा गाठायचा होता, पण आता थोडस कठीण आहे. काही हरकत नाही, प्रेम असंच ठेवा, कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेतो आणि परत येतो. आरजी जगदीश, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: वो उन्होंने किया। मैंने उनके प्रति कितना गुस्सा, कितनी नफरत, कितना हर्ट, कितनी इरिटेशन क्रिएट की, या मैंने क्षमा कर दिया, ये चॉइस किसके पास है। अगर कोई हमारे साथ गलत करे और बड़ा वाला गलत करे, क्या उनके लिए अच्छा सोचना पॉसिबल है?
1: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलख प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलखची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। चला तर ऐकूया पुढची अलग, पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते। दोन रविवारी कार्यक्रम न झाल्यामुळे तुमच्या मनात उत्पन्न झालेली नाराजी ही कार्यक्रमाच्या पुनरागमनामुळे आणि बाप्पाच्या आगमनामुळे कुठच्या कुठे निघून गेली आणि आरजे जगदीश 31 ऑगस्ट 2025 मधील म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील शेवटचा रविवार सादर करतोय प्रयोग क्रमांक 169 अलगची झलक। आणि आपल्याकडे अलग पाठवल्यात विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अलग उपक्रमातील ज्यांचे संचालक आहेत वैभव बटावले। अलग उपक्रम संचालक संयोजक वृषाली जोशी आणि वैभव बटावले। आणि आपल्यापर्यंत या अलग पाठवल्या आहेत अलगकार वृषाली पाटील कर्नाटक कोगनोळी। ऐकूया पुढची अलग जी पाठवले विद्या झिंझाडे मुंबई। अलगकार विद्या लिहितात, खिडकी आत्ताच सगळं आवरलं होतं, बघ ना वाऱ्याने सगळं विस्कटलं, ती रागानेच लाल लाल होत म्हणाली। मैत्रीण हसून शांतपणे तिला म्हणाली, वारा तर नेहमीच वाहत असतो ग, त्याला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, खिडकी उघडायचा निर्णय तुझा होता। अलगकार विद्या, मला कळलं खिडकी उघडायचा निर्णय तुझा होता, वाऱ्याने म्हणजे त्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याचा म्हणजेच पर्यायाने तिच्या त्या प्रियकराचा नवरा म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय तिचाच होता। बऱ्याच गोष्टी वाऱ्याने म्हणजे कदाचित त्या ठिकाणी नोकरीने, नोकरीतील त्या ठिकाणी बॉसने, किंवा आणखीन कितीतरी अर्थ आपण घेऊ शकतो। अलगकार विद्या नावाप्रमाणे तुम्ही अलग मधून वेगवेगळी विद्या, वेगवेगळा आशय मांडलात। अप्रतिम अलग विश्व लेखकांचे साहित्य मंच या अलगच्या उपक्रमातील पुढची अलग आहे। कृष्णवय्या टोपण नावाने लिहिणाऱ्या नेरूळ नवी मुंबई येथील अलगकार योगिता खानविलकर। अलगकार योगिता लिहितात, बरेच दिवस भरून राहिलेला इकडे तिकडे भटकून थकला होता तो, आज कोसळून जणू काहीतरी सांगू पाहत होता, पण त्याचं त्यालाच काही कळत नव्हतं। शेवटी त्याचं मनच त्याला म्हणालं, तू तर रिता होत आहेस, पण इतरांचं काय? अलगकार योगिता, पावसाच्या निमित्त किंवा पावसाचं त्या ठिकाणी निमित्त साधून तुम्ही बऱ्याच गोष्टी याच्यात मांडल्यात। तू तर रिता होत आहेस म्हणजे त्या ठिकाणी आपण आपल्याकडचे दोष दुसऱ्यांना देऊन टाकतो, आपण त्या ठिकाणी राग मोकळा करतो, आपण रिते होतो, पण त्याच्यावर समोरच्यावर किती परिणाम होत असेल? आपण शिव्या आणतो, समोरच्यावर परिणाम काय होत असेल? म्हणजे आपण रिते होतो, म्हणजे इथे फक्त पावसाचं निमित्त आहे। अगदी सुंदर अलग, म्हणजे मला तर वाटतं विश्व लेखकांचे साहित्य मंच हा मजबूत आहे, आणि अशा प्रकारे मजबूत आहे की विषयाच्या सखोलतेपर्यंत तुम्ही सगळे पोहोचलेले आहात, खूप छान वाटतंय। विश्व लेखकांचे साहित्य मंच मधील पुढची अलग पिंपरी चिंचवड येथून क्रिशा या टोपण नावाने लिहिणाऱ्या निशा अमर खरात यांची। अलगकार निशा लिहितात, तिचा हात पकडून त्याने अलगत स्वतःकडे ओढले, ती मात्र त्याच्या डोळ्यातच हरवून गेली। कधी काळी तिला नकार देणारा तो आज मात्र विश्वासाने त्याने तिला स्वीकारले होते। अलगकार निशा, निशा असली तरी त्याच्यात आशा आहेच, नि आशा, आणि तीच आशा, आणि त्यात तुमच्या नावामध्ये अमर आहे, आणि त्यात तुम्ही खरात, म्हणजे प्रेमाची त्या ठिकाणी जणू काही त्या ठिकाणी वरात निघाले, प्रेम घरात आलंय असं आपण म्हणू शकतो। आणि क्रिशा, वा वा, किती सुंदर सगळ्या गोष्टी तुमच्या नावामध्ये आहेत, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही अलग मध्ये सुद्धा तशी मांडणी केली। कधी काही नकार दिला असला तरी विश्वासाने होकार मिळालाय, म्हणजे कदाचित आज त्याने तिला पात्र ठरवलं असेल, किंवा त्याला जशी हवी होती आज ती तशी असू शकेल, अनेक गोष्टी आपण इथे सांगू शकतो। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, विश्व लेखकांचे साहित्य मंच यातील

तुमच्या अलगकडे वळूया. जी आपल्याला पाठवले दीप वैभव या टोपण नावाने लिहिणाऱ्या पुणे येथील अलकर दीपाली जगताप यांनी. अलकर दीपाली लिहितात, प्रचंड काळोखात भिजत असलेल्या त्या पाच रात्री आणि भिजवण्याच्या शर्यतीत मागे न पडलेल्या तिच्या डोळ्यांच्या कडा तिच्या संयमाची परीक्षा संपवत तिचं मन आशेचं एक वाक्य घेऊन पुन्हा उभारी घेऊ पाहत होत. बाळा कितीही काळोख असू दे, सोनेरी किरणे येईपर्यंत तग धरून राहायचं. वा अलकर दीपाली, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा, कारण संयमाची परीक्षा संपवत तिचं मन आशेचं एक वाक्य घेऊन आलं. बाळा कितीही काळोख असू दे, खरंच आहे अंधारानंतर उजेड आहेच, काळोखानंतर प्रकाश आहेच, त्याच्यामुळे तुला नक्कीच त्या ठिकाणी प्रकाश मिळेल आणि तुझं त्या ठिकाणी आयुष्य हे दमदार होईल, उबदार होईल, आयुष्याला वेगळ्या प्रकारचे धुमारे फुटतील. अतिशय सुंदर असा संदेश दिलात. फक्त अलक लिहिताना अलक अलकत्व पाळते का याकडे थोडस प्रत्येकाने लक्ष द्यायला हवं. फक्त प्रसंग किंवा फक्त तत्वज्ञान, फक्त विचार मांडून चालणार नाही, अलक ही कथा आहे हे लक्षात घेऊन आपण अलक लिहित जावं अशी नम्र विनंती सगळ्यांनाच. फक्त अलकर दीपाली जगताप तुम्हाला नव्हे, सगळ्यांनाच. अलकर सौ शुभ्रा राऊत मुंबई जोगेश्वरी विश्व लेखकांचे साहित्य मंच यांच्या वतीने आपल्याला पुढचे अलक पाठवत आहेत. त्या लिहितात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसातल्या तिच्या घरट्याचं चित्रण बातम्यांमध्ये दिसत होत. बाहेर पडणारा पाऊस तर आता थांबला होता, पण अजून एक पाऊस कोसळतच होता. अलकर शुभ्रा, अगदी शुभ्र संदेश दिलाय तुम्ही अलक मधून. पाऊस थांबलाय पण एक पाऊस कोसळत होता, तो कदाचित त्या ठिकाणी गरिबीचा असेल, तो नैराश्याचा असेल, तो कदाचित त्या ठिकाणी संपलंय सगळं याचा असेल, उद्ध्वस्ततेचा असेल, विनाशाचा असेल, पण मला खात्री आहे तो पाऊस कोसळायचा थांबेल आणि त्यातून त्या ठिकाणी ती नवी आशा घेऊन बाहेर येईल आणि पुन्हा एकदा आपलं घरट सजवेल, कारण शेवटी ती आहे आणि ती घर उभं करण्यात पटाईत असते. विश्व लेखकांचं साहित्य मंच यातील पुढची अलक नवी मुंबई येथून पाठवले अलककर मीनाक्षी संकेत भानुशाली यांनी. अलककर मीनाक्षी लिहितात, आई. ती आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करत एकटक खिडकीबाहेर बघत बसली होती. तेवढ्यात मागून एक निरागस आवाज आला, आई मी खरंच वेगळी आहे का ग? काय म्हणणार होती ती? शरीर मुलीचे आणि अंतरी पुरुषत्व दडलेल्या आपल्या बाळाला तिने आपल्या घट्ट मिठूत सामावून घेतले. मात्र अलंकार मीनाक्षी, अजिबात असं एखाद्याच्या वाट्याला आयुष्य येऊ नये, जगणं येऊ नये आणि आलं तर धीराने तोंड द्यावं, यासाठी आपल्या बाळाला घट्ट मिठी तिने मारली की बाळा तू भिवू नकोस, तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझ्या बरोबर आहे, कारण मी तुझी आई आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, असं म्हणणाऱ्या त्या माऊलीसारखीच ही माऊली खंबीरपणे उभी राहणार आहे. चला तर विश्व लेखकांच्या साहित्य मंचमधील पुढची अलक आपण घेऊया पारनेर येथून. अलकर कोमल लोहकरे. अलकर कोमल लिहितात, त्याला द्यायचंच नव्हतं तर स्वप्न तरी का दाखवले? मनात खतखत असणारा देवाला उद्देशून तिचा प्रश्न आईपुढे बाहेर आला. स्वप्न भंगले असतील, स्वप्न भंगले असतील, पण त्या काळात त्याने जे दिलंय ते पैसे मोजूनही मिळत नसतं बाळा तुला. आईच्या माध्यमातून देवच बोलला आणि लेख निरुत्तर झाली. अलकर कोमल खरंय, कधी कधी साथ द्यायची राहून जाते, कधी कधी स्वप्न पूर्ण करायचं राहून जातं, पण त्या त्या वेळेला त्या त्या व्यक्तीने दिलेले दानत जे असते, त्या त्या व्यक्तीने केलेले उपकार जे असतात, त्या त्या व्यक्तीने आपल्याला दिलेले साथ जी असते, ती साथ आपल्याला कोणत्याच पैशातून मिळू शकत नाही. अगदी 100% सत्य असं त्या ठिकाणी मांडणी किंवा असा विचार आईच्या रूपातून देवानेच मांडला असं आपण म्हणालात ते मला अगदी पटलं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, विश्व लेखकांचे साहित्य मंच यांच्या सगळ्या समूहाचे अभिवादन करू, त्यांना अभिनंदन करू, त्यांना धन्यवाद देऊ. खास करून संचालक वैभव बटावले, अलक उपक्रम संयोजक अलकर भुषारी जोशी, अलकर वैभव बटावले आणि या अलक आपल्यापर्यंत पाठवणाऱ्या अलकर भुषारी पाटील, खूप खूप धन्यवाद. सर्व अलकरांना धन्यवाद. आणि आता वळूया विश्व लेखकांचे साहित्य मंचच्या शेवटच्या दोन अलककडे. अलककार जयश्री शिंदे रत्नश्री पंढरपूर येथून लिहितात,
उदास चेहरा करता करत तो घरी आला. काही केलं त्याची उदासीनता कमी होईना, तेच तेच चक्र त्याच्या डोक्यात घुमत होते. अहो अहो मी आहे ना तुमची जीव लगा, जीव लगा, आता हसा पाहू. तिचे ते प्रेमळ जादूमयी बोल त्याच्या कानी पडले, तिचे सुंदर हास्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळले तिच्या तस्बिरीतून. अलक्का जयश्री, 10 पैकी 10 गुण तुमच्या शेवटच्या धक्का तंत्रासाठी. अलक अशी असायला हवी, ती धक्का देणारी असायला हवी, म्हणजे शेवटचं वाक्य हे अनाकलनीय अनपेक्षित असायला पाहिजे, ज्यातून त्या ठिकाणी अलग खऱ्या अर्थाने फुलली पाहिजे. तुमच्या रचनेला मानाचा मानाचा मुजरा, आणि खरंच ती कुठेच जात नाही, ती कायमची आपल्या सोबत असते आणि आपल्याला सतत प्रेरणा देत असते, ऊर्जा देत असते. खूप सुंदर विचार, आणि अर्थात आता वळूया अलंकार वैभव वटावले, अलंकार वृषाली जोशी आणि अलंकार वृषाली पाटील यांना धन्यवाद देऊन विश्वलेखकांचे साहित्य मंचच्या शेवटच्या अलककडे जी आपल्याला पाठवले सोलापूर येथून अलंकार प्रिया शिंदे गायकवाड यांनी. अलंकार प्रिया लिहितात, बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 10 वर्षाच्या मुलाचा फोटो छातीशी कवटाळून त्या आक्रोश करत होत्या. अचानक एक वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्शून गेली. जणू ती कुजबुजत होती, मी इथेच आहे तुझ्या आजूबाजूला. अलंकार प्रिया, अप्रिय गोष्ट आहे आपलं बाळ त्या ठिकाणी नसणं, ही खरंच अप्रिय गोष्ट आहे. कुठल्याही आईसाठी अत्यंत जीवघेणी गोष्ट आहे, पण तरीही ती वाऱ्याची झुळूक सांगून गेली, आई काहीच हरकत नाही, मी गेलोय पण मी तुझ्या जवळच आहे. वा वा अलंकार प्रिया, खरंच आईचं आणि मुलाचं नातं, आईचं आणि तिच्या अपत्याचं नातं किती घट्ट असतं, किती त्या ठिकाणी किती मजबूत असतं, याची साक्ष तुमच्या अलकमधून पटली अप्रतिम. चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते, 31 ऑगस्ट 2025 ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या प्रयोग क्रमांक 169 अलकमधील पुढच्या अलककडे आज जगदीश वळतोय. ठाणे येथून पाठवले अलककार संगीता कुलकर्णी. रंग ते सर्वच रंगपंचमीचा आनंद मनसोक्त घेत होते. सभोवतालच्या निसर्गाने पण रंगपंचमीचा आनंद घेतला. डोक्यापासून ते पायापर्यंत ते सर्व रंगी बेरंगी, पण त्याचं आयुष्य मात्र बेरंगी प्रेमाविना. वा वा अलंकार संगीता, मी गेल्या वेळेला पण म्हटलं होतं तुमच्या अलंकमध्ये एक संगीत असतं, इथे सुद्धा एक संगीत आहे, गीत आहे, आणि ते गीत प्रेमाचं आहे. पण कुठल्या प्रेमाचं? प्रेमाविना असलेल्या प्रेमाचं. आणि त्या प्रेमातला तो विरह, त्या प्रेमातला तो वियोग, ती प्रेमातील त्या ठिकाणी उत्कटता इथे तुमच्या अलंकमधून दिसते. अप्रतिम अलकची मांडणी केलीत, खूप खूप धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिकश्रोते, प्रयोग क्रमांक 169 अर्ध्या तासाचाच कार्यक्रम आहे, आणि या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमातील शेवटची अलक आपण घेऊया, ज्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आणि नुकताच त्या ठिकाणी पनवेल येथे त्यांना पुरस्कार मिळाल्या, अशा अलककार शैलजा करोडे, नेरूळ नवी मुंबई. अलककार शैलजा खूप खूप अभिनंदन, असे दमदार पुरस्कार मिळवत राहा, आणि रुबाबदार व्यक्तिमत्व तुमचं असं सगळ्यांच्या समोर खुलून दिसू दे, ही एक इच्छा व्यक्त करतो आणि तुमची अलग सादर करतो. पाऊस पाऊस बरसण्यासाठी सगळेजणच करोना भाकत होते. प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस खूपच बरसला, घरादारात खेळून डोळ्यातूनही धोधो बरसला. बापरे अलंकार शैलजा, दुःख पावसामुळे आलेली व्यथा वेदना, पावसाची करुणा भाकावी आता थांब, आणि ती करुणा भाकण्यासाठी अश्रूंचा नैवेद्य द्यावा, अशी गरिबांच्या झोपडपट्टीतील अवस्था असते. झोपडीमध्ये त्या ठिकाणी गुडघावर पाणी असतं, 2-2, 3-3 दिवस साचत असतं, आणि खुशाल चेंडू असलेले त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी म्हणतात आणखीन एक दिवस घर राहायला मिळालं असतं, थांबलास कशाला. कधीतरी त्या झोपडीत जाऊन विचार करून बघा आणि स्वतःची लाज बाळगा की तुम्हाला एवढं सगळं मिळत असताना सुद्धा तुम्ही किती अवसान घातकी आहात, तुम्ही किती स्वार्थी आहात, त्या माणसांचं काय. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच बाप्पा विघ्नहर्ता आहेस तू, गणनायका गजमुखाम हे गजाननाम, या सगळ्यांची संकट तू दूर कर, विघ्नहर्ता हे नाव तू सार्थकी लाव. कोणालाच कधीच कोणतंच दुःख येऊ नये, कारण बुडती हे जन न देखवे डोळा. या अलंकार मित्रांच्या वतीने, अलकप्रेमी रसिक श्रोत्यांच्या वतीने, बाप्पा गणराया तुझ्या चरणी ही एक अत्यंत महत्वाची प्रार्थना आम्ही करू पाहतो, आणि तू करशील, तू सगळ्यांना दुःखातून तारशील याची खात्री आहे बाप्पा, आणि म्हणूनच तुझ्या आगमनामुळे
आमच्या मनाला, आमच्या मनात म्हणजे आमचं मन, आमचं दिल गार्डन गार्डन झालंय. कारण जे फुटतायत सुखाचे, समृद्धीचे, समाधानाचे, आम्ही सुस्कारे टाकतोय. आम्हाला प्रचंड आनंद झालाय. तुझी आरती आळवताना मनामध्ये खूप छान वाटत, मनामध्ये खूप त्या ठिकाणी आनंद होतो. आणि त्या आनंदा प्रीत्यर्थ अलंकार मित्रांच्या अलग तुझ्या चरणाशी अर्पण. ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्ते, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज मी बोलणार आहे आत्मा आणि शरीर यांचा बॅलन्स कसा करायचा व परमात्म्याचा परिचयही आपण जाणून घेणार आहोत। मागच्या अध्यात्म आणि मन या सत्रात मी बोलत होते की मी हे शरीर नाही तर शरीराला चालवणारी अशी प्राणशक्ती, ऊर्जा, चैतन्य शक्ती, अजर अमर अविनाशी ज्योतिबिंदू आत्मा आहे। त्याचा अनुभव पण घेतलात तुम्ही, त्यासाठी जी काही उदाहरण आपण ऐकली जसं घड्याळ, माझं घड्याळ, मोबाईल, माझा मोबाईल, म्हणजेच माझं घड्याळ मी घड्याळ नाही, माझा मोबाईल मी मोबाईल नाही। तसंच दिवसभरात आपण जे शब्द वापरतो आपल्यासाठी, माझे पाय, माझे डोके, माझे हात किंवा माझं अंग, असं मी डोकं, मी पाय, मी हात असं नाही म्हणत ना। माझं म्हणजेच ह्या शरीराला माझं माझं असं अधिकाराने म्हणणारं असं कोण? मी आणि माझं हे दोन वेगवेगळं आहे हे आपण ऐकलं तेव्हा आणि अनुभव घेतला की हे माझं शरीर, मग मी कोण? तर मी ह्या शरीराला चालवणारी प्राण ऊर्जा, चैतन्य शक्ती, अजर अमर अविनाशी आत्मा, आणि म्हणून ही हालचाल आहे। आणि आत्मा आणि शरीर हे परस्पर पूरक आहेत। आत्म्याशिवाय शरीरालाही काही महत्व नाही। आत्मा नसेल म्हणजे शक्ती नाहीये, प्राण ऊर्जा नाही, तर काही हालचालच होत नाही, ना बोलता येणार आहे, ना ऐकता येणार आहे, काहीच नाही होणार आहे। आणि शरीर नसेल तर आत्म्यालाही काही महत्व नाही। शरीराच्या आधारावरच आत्मकर्म करत असते। म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि परस्पर पूरक आहेत। मग आता आत्मा आणि शरीराचा बॅलन्स कसा ठेवायचा ते आपण ऐकूया। तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करता? आठवा काय काय करता। मी सांगते, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठलं नाही की आपण व्यायाम करतो शरीराच्या तंदुरुस्तीसाठी, अंघोळ करणे, ब्रश करणे, ह्या सगळ्या गोष्टी शरीर सुशुद्धीसाठी। आणि पोषक आहार म्हणजे कडधान्य आणि फळं, भाज्या, हे सगळे आहार आपण का घेतो? तर शरीर चांगलं राहावं, तंदुरुस्त राहावं, शरीराला ताकद देण्यासाठी। म्हणजे दिवसभर जे चालू आहे ते शरीरासाठी। पण फक्त शरीर नाहीये ना, आता आपण ऐकलं हे की आपण आत्मा आणि शरीर असं मिळून मनुष्य आत्मा, जीवात्मा आहोत। म्हणजे फक्त शरीरालाच तर नाही ना आपल्याला महत्व द्यायचंय, आत्म्याचंही तेवढंच महत्व आहे। मग जशी शरीराची काळजी घेतो तशी आत्म्याची काळजी घ्यायला हवी की नाही? हो ना। मग आता आत्मबल, मनोबल वाढवण्यासाठी काय करायचं? जसं शरीराच्या ताकदीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतोय आपण, मग आत्मिक उन्नतीसाठी काय करायचे? आत्मउन्नतीसाठी आपण त्या परमात्म्याची आठवण करणार तर आपल्याला शक्ती मिळणार, आपले मनोबल वाढणार। तुम्ही म्हणाल कसे काय? कारण परमात्मा सर्व शक्तिवान आहे, त्याच्या आठवणीने आपल्यामध्ये शक्ती येत जाईल। उदाहरण, मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर आपण काय करतो? चार्जरने त्याला कनेक्ट करून चार्ज करतो। मग तशी आत्म्याची बॅटरी आता डाऊन होत चालली आहे आणि म्हणूनच त्या सर्व शक्तिवान परमात्म्याशी जेव्हा आपण संबंध जोडतो तेव्हा आपल्यामध्ये ऊर्जा येते, आपलं आत्मबल वाढतं। तुम्ही म्हणाल असं कसं? नुसतं त्याची आठवण केल्याने होणार आहे? हो, पण त्याची सत्य परिचय पाहिजे, खरी ओळख आपल्याला पाहिजे। काही उदाहरणं अजून बघूयात। जसं सूर्यप्रकाशात थोडा वेळ तुम्ही थांबलात तर काय होतं? अंग गरम होतं, मस्त ऊन छान वाटतं की नाही? काय आपण त्या सूर्यदेवाला म्हणतो हे तुझी उष्णता मला दे म्हणून? नॅचरली ती मिळतेच ना थोडा वेळ सूर्याच्या सान्निध्यात आल्यावर। किंवा समुद्र किनारी तुम्ही बसलात तर हवेची ती थंडक जाणवते की नाही? का समुद्राला म्हणावं लागतं
अरे तुझी थंडक मला दे म्हणून? नाही ना? मग तसंच जेव्हा आपण परमात्म्याशी संबंध जोडतो, त्याची आठवण करतो, आपोआप त्याची सर्व शक्ती ऊर्जा आपल्यामध्ये येते. पण त्यासाठी मन बुद्धीची तार त्याच्याशी जोडावी लागते बरं का? आणि त्याचा सत्य परिचय असल्याशिवाय हे कसे पॉसिबल आहे? बरं, इथे छोटासा ब्रेक घेते, परत पुन्हा येत आहे.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी बोलत होते परमात्म्याचा सत्य परिचय असायला हवा। तसे तर आपण ईश्वराबद्दल जाणतो, पण मी म्हणत होते सत्य परिचय, लक्षात येते का? बरे, परमेश्वरासोबत आपले नाते काय आहे ठाऊक आहे का तुम्हाला? अच्छा, तुम्ही हे ऐकलं असेल, आपण काय म्हणत असतो नेहमी, आपण सर्व त्या परमेश्वराची लेकर। मग आपण जर लेकर, मग तो आपला कोण आहे? नक्कीच परमेश्वर हा आपला पिता आहे ना। तसे पाहिले तर प्रत्येकाचे आपापले पिता आहेत, पण ते झाले आपले जन्मदात्री। अध्यात्मामध्ये आता आपण हे अनुभव केला आहे ना की मी आत्मा आणि माझे शरीर, मग जसे शरीराचे पिता तसे आत्म्याचे पिता, मग माझ्या आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा। आणि त्यामुळेच तुम्ही हे ऐकलं असेल की हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई भाई, कारण सर्व आत्मे आहोत आपण। मग या आत्मिक नात्याने आपण त्या परमेश्वराची लेकर झालो की नाही? तेव्हाच तर वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना पण खऱ्या अर्थाने सार्थक होईल। तर आज मी तुम्हाला त्या परमपिता शिव परमात्मा त्यांच्याबद्दल सांगणार आहे। आणि काही आपण ऐकलंय स्वयंभू खुदा असं पण म्हणतात की नाही ईश्वराला? बरं, या शब्दांची फोड करा, बघा काय होते। स्वयंभू स्वतः या भूतलावर येतात, म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर ह्या सृष्टीवर येऊन आपल्याला स्वतःचा सत्य परिचय देतात, आणि म्हणूनच स्वयंभू म्हणतो आपण। खुदा खुद आकर अपना परिचय देत आहे, खुदा। मग कळलं की नाही, परमेश्वराचा परिचय इतर कोणीही सांगू शकत नाही, तो स्वतःच येतो आणि स्वतःचा परिचय आपल्याला सांगतो। मग तो परिचय काय आहे ते पण आपण जाणून घेऊयात। आणि असंही ऐकलंय धर्मग्लानीच्या वेळी परमेश्वर अवतरित होतात। बघा, अवतरित होतात, कारण परमेश्वर हे काय आहे, निराकार आहे। मग आता आपण ऐकूया त्याच्याबद्दल। परमात्म्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत, आजही ते कोडच आहे। अखेर परम सत्य काय आहे, ज्याची सर्वजण आठवण करतात, त्याची वास्तविकता काय आहे? परमात्मा एक आहे असे जगातील सर्व धर्माचे लोक म्हणतात, परंतु व्यवहारात ते तसे मानतातच असे दिसून येते का? नाहीतर धर्माधर्मामध्ये भांडणे झालेली दिसली असती का आपल्याला? सर्व गुण्या गोविंदाने एकत्र राहिले असते, तसे काही दिसून येत नाही। याचे कारण परमात्म्याबद्दलचे पूर्ण सत्य ज्ञान आपल्याला नाही आहे असे आपल्याला मानावे लागेल। तो सर्वांचा मात पिता आहे, त्याचा परिचय त्याने स्वतः दिल्याशिवाय त्याला कोण कसे बरे ओळखू शकेल, ते अशक्यच आहे। तेव्हा आतापर्यंत परमात्म्याबद्दल जे काही आपण ऐकत वाचत आलो ते केवळ माणसाने आपल्या तर्कावर आधारले आहे, त्यात सत्य नाही। सत्य काय आहे ते एक परमात्माच, तो सत्यम शिवम सुंदरमच सांगू शकतो। तेव्हा परमात्मा आपला परिचय केव्हा कसा आणि कशासाठी देतात हे आपण जाणून घेऊयात। यात काल्पनिक तार्किक असं काहीच नाही, जे आहे ते त्याने स्वतःच दिलेल्या सत्य ज्ञानावर आधारित आहे। आणि हे व्याख्यान मी ब्रह्मा कुमारी संस्थेच्या उषा दीदी यांचं ऐकलं होतं आणि ते विचार करण्यासारखं वाटलं मला, आणि म्हणूनच ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. इथे परत छोटासा ब्रेक घेते, पुन्हा परत येत आहे

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी तुम्हाला उषा दीदी यांच्या व्याख्यानाबद्दल बोलत होते। त्यांनी परमात्म्याचा सत्य परिचय असे एक व्याख्यान केले। त्यात त्या सांगतात, अमेरिकेतील एका मुलाने आपल्या आईला प्रश्न केला, हिंदू धर्मामध्ये कितीतरी देव आहेत आणि ख्रिस्ती धर्मामध्ये एकच ईश्वर आहे। जर हिंदूंचे इतके देव आहेत तर त्या सगळ्यांचा मुख्य कोण? तेव्हा त्याची आई त्याला उत्तर देते, बाळा सगळेच ईश्वर आहेत। तेव्हा मुलगा म्हणतो, असे कसे होऊ शकते? सर्वच ईश्वर कसे असू शकतात? ईश्वर तर एकच आहे ना, तू मला प्रूफ दे की हे सगळेच ईश्वर आहेत। आणि तो सांगतो, जेव्हा मी मंदिरात जातो तेव्हा मी गोंधळून जातो, कोणत्या देवावर मन एकाग्र करू? आणि म्हणून मला चर्चमध्ये जाणे आवडेल, कारण कमीत कमी तेथे माझे मन एकाग्र तरी होते। आणि म्हणून तो मुलगा चर्चमध्ये जातो, तो मंदिरात जात नाही। आणि त्यावर त्या मुलाच्या आईला खूप दुःख होते की ती स्वतःच्या मुलाला समाधानकारक असं उत्तर देऊ शकत नाही, कारण कदाचित त्या आईलाच याचे उत्तर माहीत नाही। खरेच ही एक गंभीर समस्या आहे। उद्या जर तुमच्या मुलांनी पण तुम्हाला हाच प्रश्न केला की हिंदूंमध्ये इतके देव का आहेत आणि दुसऱ्या धर्मामध्ये एकच ईश्वर आहे, आणि तुम्हालाही उत्तर नाही देता आलं आणि त्यामुळे त्यांनी मंदिरात जाणं सोडून दिलं, तर तुम्हाला वाईट वाटेलच ना। पण सत्य हेच आहे, कदाचित परमात्म्याचा सत्य परिचय खरंच आपल्याला माहिती आहे का? यावर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते। एक ब्राह्मण होता, पूजा पाठ करायचा, ईश्वरावर त्याची खूप आस्था होती। एक दिवस त्याचा मुलगा आजारी पडला, तो त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेला। डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही काहीच करू शकत नाही, आता सर्व त्या ईश्वराच्या हातात आहे। मग त्याने ईश्वराचा धावा सुरू केला। तो कृष्णाचा भक्त होता, दिवस रात्र कृष्णाची पूजा करू लागला। आणि कृष्णाची भक्ती करत करत त्याने अनेक प्रकारचे नवसही केले, त्याला त्याचा धावा करू लागला। हे राधेश्याम, हे कृष्ण कन्हैया, माझ्या मुलाला वाचव। कृष्णाने विचार केला, माझा कोणी भक्त माझी आठवण काढत आहे आणि म्हणून ते खाली यायच्या तयारीतच होते त्याच्या मदतीसाठी। पण तेव्हा त्या ब्राह्मणाच्या शेजारी जो कोणी होता त्यांनी त्याला सांगितलं, अरे तू केव्हापासून कृष्ण भगवंताची आठवण करत आहेस? पण अशा वेळी कृष्ण भगवंत थोडी ही आठवण करायची असते। त्याने सांगितलं, अशा वेळी तू अंबे मां त्यांची आठवण कर, ती मां आहे, तिचे हृदय प्रेमळ करुणामयी असते। तू अंबे मांची आठवण तर करून बघ, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील। ब्राह्मणालाही वाटले, कदाचित हा बरोबर बोलतोय, आणि म्हणून त्याने शेजाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे अंबे माची भक्ती सुरू केली की हे माते, असा तो धावा करू लागला। कृष्णाने बघितलं की हा तर अंबे माचा धावा करत आहे, म्हणून ते निघून गेले। त्याने खूप आईची आठवण केली। अंबे माला वाटले, माझा कोणीतरी भक्त मला बोलवत आहे, आणि म्हणून त्या खाली यायच्या तयारीत असतानाच त्या ब्राह्मणाला पुन्हा एका मित्राने येऊन सांगितले की तू केव्हापासून आंबे माला बोलवत आहेस? पण अशा वेळी

आणि म्हणून त्या निघून गेल्या. मग गणेशजींना वाटले की कोणी भक्त माझी आठवण करत आहे, मला जायला हवं. तेव्हा एक शेजारी येऊन पुन्हा त्या ब्राह्मणाला म्हणाला, तू केव्हापासून श्री गणेशाची आठवण करत आहेस? आजकाल गायत्री मंत्राचा खूप चमत्कार बघायला मिळतो. तू गायत्री मंत्राची जोपासना कर, तुझा मुलगा ठीक होऊन जाईल. त्याने पण विचार केला, हो मी ऐकलंय गायत्री मंत्राबद्दल, त्याचे खूप चमत्कारिक अनुभव असतात. आणि म्हणून त्याने गायत्री मंत्राचं पठण सुरू केलं. मग गणेशजींनीही पाहिलं की हा गायत्री मंत्र चालू केला आहे याने, म्हणून ते निघून गेले. मग गायत्री देवींना विचार आला की माझा भक्त कोणी माझी आठवण करत आहे, मला जायला हवं. तेव्हा पुन्हा एक मित्र त्या ब्राह्मणाला येऊन म्हणाला, अरे एक बाबा आहेत, त्यांच्याकडे असं भस्म आहे, जे भस्म खाऊन तुझा मुलगा चांगला होईल, तू त्या बाबांकडे जा. आणि शेवटी त्याचा मुलगा मृत पावला. कारण काय असेल? कारण कदाचित ब्राह्मणालाही माहीत नाहीये की कोणाला आठवण केली पाहिजे तेव्हा काय मिळेल. आणि ही फक्त त्या ब्राह्मणाचीच कहाणी नाहीये, आपल्या सगळ्यांचीच अशीच गोष्ट आहे. कारण ईश्वराबद्दल आपल्याला सत्य परिचय नाही, म्हणून आपण प्रत्येक देवी देवतांकडे धाव घेत असतो. आपल्याला त्याचं सत्य ज्ञानच नाही, आणि ज्ञानाविना सद्गती कशी होईल, आणि त्यामुळे आपण भटकत आहोत. मग पुढच्या भागात मी तुम्हाला परमेश्वराबद्दल आणखी काही सांगेन. तोपर्यंत मी घेते इथे विश्रांती.

0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले. रेडिओ
1: पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ। खुश रहो, खुशियां बांटो।

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।